सचे तेरे खण सचे ब्रह्मण सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर विचार सचे तेरे अमर सचा दीवान सचे तेरे हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तुद अखलाक करोड़ सचा सप्तान सचा सब जोर सची तेरी सिफत सची साला सची तेरी कुदरत सचे पातशाह नानक सच तिहन सच जो मर जमे सो कच कच महला पहला।